हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिट केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ति गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत रचनेतील कुसुमाग्रजांचं हे गीत. स्वर रामदास कामत यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातला सुविचारधन। सनातन धर्मात 16 संस्कारांचं जे महत्व आहे, त्या 16 संस्कारांची उद्दिष्ट काय आहेत ती जाणून घेऊयात। भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती ही संस्कारयुक्त असावी। सनातन धर्माने प्रत्येक जीवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत 16 प्रमुख संस्कार सांगितलेले आहेत। त्यांची उद्दिष्ट अशी, पहिलं बीज दोष न्यून करण्यासाठी संस्कार करणं, दुसरं उद्दिष्ट गर्भदोष न्यून करण्यासाठी संस्कार करणं, तिसरं पूर्वजन्मातल्या दुष्कृत्यांमुळे देव आणि पितर यांचे काही शाप असल्यास त्यांची बाधा अल्प करण्यासाठी, देव आणि पितर यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि कुलदेवता, इष्टदेवता, मातृदेवता, प्रजापती, विष्णू, इंद्र, वरुण, अष्टदिक्पाल, सविता देवता, अग्निदेवता इत्यादी देवतांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संस्कार करणं। चौथं उद्दिष्ट मूल आरोग्यवान, बलवान आणि आयुष्यमान होण्यासाठी संस्कार करणं। पाचवं मूल बुद्धिवान, सदाचारी आणि धर्माप्रमाणे आचरण करणारा होण्यासाठी संस्कार करणं। सहावं आपल्या सत्कृत्याने आणि धर्मपरायण वृत्तीने आत्मोन्नती करून आपल्या वंशाच्या पूर्वीच्या 12 आणि पुढच्या 12 पिढ्यांचा उद्धार करण्याची क्षमता त्या मुलात अथवा मुलीत येण्यासाठी संस्कार करणं। स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून ब्रह्मलोकाची प्राप्ती किंवा मोक्ष मिळवण्याची क्षमता येण्यासाठी संस्कार करणं। आणि आठवं उद्दिष्ट सनातन धर्माप्रमाणे प्रत्येकाची प्रत्येक कृती आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संस्कारसुद्धा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी असतो, कारण परमेश्वराची कृपा असल्यासच आपली उद्दिष्ट पुरी होऊ शकतात। हे सर्व संस्कार मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनी आणि गुरूंनी करायचे असतात।

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 24 मे. नाम प्राणाबरोबर सांभाळावं. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगलं होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसं चालेल? तुम्ही अभ्यास करता, अभ्यासाकरता जी पुस्तकं घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टे कट्टे पाय आहेत. ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचं प्रत्यक्ष उदाहरण असून असं का करता? त्यांनी काय केलं पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळलं. तुम्हाला तितकं जरी करता आलं नाही तरी जसं देहावर प्रेम करता तसं तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो. तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपलं पापच आड येतं असं समजा आणि त्यावेळेला नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका, नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही केलं तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरं समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचं नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचं नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडतं. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचं प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचं प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचं खरं दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेतं. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिलं पाहिजे, तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। वास्तविक कृष्णम भट्ट कापशीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा, परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता। तो आणि त्याची पत्नी मंगळवेढ्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होते। 18 विश्व दारिद्र्याने खर तर तो पिचला होता, परंतु आश्चर्याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा। आपण भुकेलेलो आहोत ह्याची कुठलीही खूण त्याच्या त्या अष्टौप्रहर प्रसन्न असलेल्या चेहऱ्यावर कधीही उमटत नसे। तो स्वामींचा निस्सीम भक्त होता। स्वामींनी आपल्या घरी यावं ही मात्र कृष्णम भटाची तीव्र इच्छा होती। आपला हा परमभक्त खरं तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊक झालं होतं। पहाटे पहाटे कृष्णम भटाने स्वामींवर फुलं उधळली, ती मात्र शेतकऱ्याच्या दरवाजात अचानक प्रकट झालेल्या पारिजातकाची होती। स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी त्याने आपल्या पत्नीला दिली। दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता। 4-2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्णम भटाच्या झोपडीबाहेर जो ओटा होता त्यावर विराजमान झाले। स्वामी घरी आले हे कृष्णम भटाला लगेच कळलं आणि दोघाही पतिपत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली। तेव्हा स्वामी म्हणाले, तुमच्या पूजेने मी तृप्त झालो, आता मला नैवेद्य काय देणार? स्वामींचा हा प्रश्न ऐकून त्या पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाच्या दाम्पत्याच्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले। प्रत्यक्ष भगवंताने आपल्याकडे नैवेद्य मागितला आणि आपल्यापाशी काहीही नाही ह्या सत्य जाणीवेने दोघांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या। स्वामींना काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला। स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण नव्हता। दोघांनाही वाटलं की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल। हा विचार मनात डोकावला आणि दोघेही स्तब्ध झाले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। परमभक्ताच्या चित्तवृत्ती नेहमी प्रसन्न असतात। त्याच्या तनामनात परमेश्वरी अस्तित्व नांदत असतं। ज्याच्यापाशी केवळ भगवंत विचार आहे त्याला खरं तर कशाचीच काळजी वाटत नाही, कारण त्याची काळजी घेणारा भगवंत त्याचा सखाच झालेला असतो। नित्य तृप्ती त्याच्या रंध्रारंध्रातून पाझरत असते। मुख्य म्हणजे अशा भक्तांचं परमेश्वरापाशी काहीही मागणं नसतं। ह्याचा दृश्य परिणाम असा होतो की परमेश्वरच त्यांना काही द्यायला खूप उत्सुक झालेला असतो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चिंतनात अखंड राहणाऱ्या भक्ताचा स्वामीच प्रतिपाळ करीत असतात। स्वामी जणू त्याला सांगत असतात, कुठल्याही अडचणीत डगमगून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय आठवा श्री गणेशाय नमः। वाल्मिकी ऋषि म्हणाले, पुढे सुदैव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्म करीत दिवस घालवले। पुढे असं झालं की मुलाला 12वं वर्ष लागलं, काही दिवस लोटले। सुदैव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता शुकदेव आपल्या मित्रासह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला। सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले। मुलांना चुकवण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याचे प्राण गेले। त्याचा देह तळाशीच अडकून राहिला। पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना। तेव्हा मुलं घाबरली, ती आक्रोश करत शुकदेवाच्या घरी गेली आणि त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो। गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली। तेवढ्यात सुदैवही वनातून आला, त्याने हंबरडाच फोडला। पुत्राचं प्रेत बाहेर काढण्यात आलं। ते मांडीवर घेऊन सुदैव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला। नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून, तो कसा रे तू आम्हाला सोडून गेलास आणि विधाता तरी असा निष्ठूर कसा झाला, असं म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणं चालू केलं। त्यावेळी आश्चर्य असं की अकाली पाऊस आला। एक महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता। सुदैव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करत तिथेच बसून देवाचा धावा करीत राहिला। योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता। अशा प्रकारे न कळत सुदैवाकडून त्या महिनाभर नाम उपवास आणि हरिनामस्मरण झालं। त्यामुळे श्रीहरी प्रसन्न झाले। श्रीहरींनी त्या मुलाला जिवंत केलं आणि त्याला दीर्घायुष्य आहे असं सांगून हरी सुदैवाला म्हणाले, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्ष सुख भोगाल आणि पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा आणि गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल। हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील, इत्यादी सर्व भविष्य सांगितलं। आपल्या हातून कोणतं तप घडलं हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदैवाने विचारलं। तेव्हा श्रीहरी काय म्हणाले ते पुढच्या अध्यायात दिलेलं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

तू सर्वगुण निधान बाळ, आता व्यर्थन दवडी काळ, निजून झाली वाढ वेळ, उठ उठ सत्वरी। तुझ टाकुनी मी जात नाही, आम्हा गृहाचे प्रयोजन काही, तुझ विण आता गृह सर्वही।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 8वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज फक्त संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एकदा जेवावं, नक्त भोजन नव्हे, उद्यापनाच्या वेळी दाम्पत्याला सायंकाळी जेवायला बोलवावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ अपन दागबोध पाहतो आहोत। दशक दुसरा समास नवमा सुरू आहे। विरक्त लक्षण आहे, त्याच्यातली काही लक्षणं झाली आहेत, बाकीची लक्षणं आज आपण पाहणार आहोत। समर्थांसारखा महापुरुष कशा तऱ्हेचं जीवन घडलं आणि पुढे काय करावं हे ते सांगताय। इथं म्हणतात, बहुतांश करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार। भलेपणा जो लुप्त झालेला आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा। काय केलं असता लोक भला म्हणते, आणि लोक ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य लोक नव्हे, सज्जनांनी भला म्हटलं पाहिजे, संतांनी भला म्हटलं पाहिजे। जी चांगली व्यक्ती आहे ती काय म्हणते ह्याला महत्व आहे, सामान्य व्यक्ती काय म्हणते याला महत्व नाही। म्हणून स्तुती जरी केली तरी स्तुती कुणी केली, निंदा केली तरी निंदा कुणी केली, त्याच्यावर त्याचं मोल अवलंबून आहे, लक्ष द्यायचं का नाही द्यायचं। स्तुती केली तरी सज्जनाने केली तर विचार करावा की आपलं चांगलं चाललंय काम, तर त्याप्रमाणे करायला हरकत नाही। दुर्जनाने निंदा केली असेल तर लक्ष देण्याचं कारण नाही, सज्जनाने सांगितलं तर बघा। म्हणून भलेपणा हा लक्षात आला पाहिजे आणि त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे। पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा, पुण्यमार्गाचा विस्तार बलाने करावा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो। पाप मार्गाचा विस्तार करायला वेळ लागत नाही। पाण्याचा ओघ खाली आहे, मनाचा रजोगुण आहे, खाली जाणं अवघड नाही आहे, माणसाला बिघडणं अवघड नाही आहे, चांगलं होणं अवघड आहे। त्यामुळे पुण्य मार्गाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, समजून घ्यावं लागतं, त्या दिशेनं कष्ट करावे लागतात, तन मन धन झिजवावं लागतं। पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा, आणि हा पुण्य मार्ग आहे, त्याचा परिणाम काय होतो हेही लोकांच्या मध्ये समजून दिलं गेलं पाहिजे। तशी उदाहरणं त्यांच्या समोर असली तर लक्षात येतं की ह्या मार्गाने आपल्याला जायचंय, आणि हा दुसरा जो मार्ग आहे हा सुरुवातीला जरी चांगला वाटला तरी परिणामी हा घात करणार आहे, विषक देणार आहे, आणि म्हणून त्याच्याबद्दलची जाणीव करून देण्याचं काम करायचं आहे। स्नान संध्या जपत ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण या सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी, अंतर शुद्ध असावे, अंतर बाह्य शुचिता पाहिजे। त्याला त्यांनी म्हटलाय सोन्याचा कलश असावा आणि गंगेनं भरावा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिली आहे की आत गंगा आहे आणि बाहेर सोन्याचं पात्र आहे। तसं बाहेरही शुद्ध आहे आणि अंतरही शुद्ध आहे, असं अंतर बाह्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। दृढ निश्चय धरावा, काय करायचंय एकदा समजून घेतल्यानंतर त्या मार्गावर चालण्यासाठी असंख्य अडचणी जरी आल्या तरी मी ह्याच मार्गाने जाणार आहे ह्याबद्दल दृढ निश्चय असावा। तो निश्चय डळमळीत होता का म्हणे, आणि म्हणून पहिल्यांदा विश्वास, श्रद्धा आणि मग निष्ठा म्हटलेली आहे। निष्ठा ही डळमळणारी नाही, श्रद्धा डळमळू शकते किंवा विपरीत होऊ शकते। विश्वास तर सकाळी असतो तर दुपारी नसतो अशी शक्यता आहे, पण निष्ठा मात्र पाहिजे। मी तर त्यांनी म्हटलाय दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा। संसार सुखाचा तेव्हाच होतो की जेव्हा त्याच्यामध्ये परमार्थ येतो। परमार्थावर अधिष्ठित जर संसार असेल तर तो संसार एखाद्या झोपडीतला जरी असला तरी सुखाचा होतो। म्हणजे त्याच्या दुगीला समजा जर वैभव असेल आणि परमार्थाचा पाया असेल तर तो सुखाचा त्याला तर होईलच, पण इतर अनेकांना देखील त्या सुखाच्या मार्गावर ठेवण्याची संधी त्याला लागेल। संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे। आता विश्वजनाचा उद्धार करायचा आपल्या संसर्गाने, याच्यासाठी त्याची तयारी किती असली पाहिजे। दुसऱ्याच्या संसर्गाने हा तर बिघडणारच नाहीये। जसं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, त्याच्यामध्ये त्याची ही सद्गुरूंची शुद्धी सांगितलेली आहे। ती शुद्धी अशी आहे की पाणी सर्व गोष्टींना शुद्ध करतं, पण त्यांना शुद्ध करत असताना

पहिलाच आहे, पण जे विश्वजन माझ्याकडे येतील त्यांनाही उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्याच्या संसर्ग मात्रे त्याच्या संसर्गात आल्यानंतर विश्वजन उद्धरत जातात. हे विश्वजन ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य जन नव्हे, जो कोणी मुमुक्षू आहे, साधक आहे, तो उद्धरू शकतो, कारण त्याला उद्धरायची इच्छा असते. म्हणून विरक्त असावे, धीर धैर्यवान असतो, कोणतेही संकट आलं तरी डगमगणारा नसतो. त्याचं कारण त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. मी परमेश्वराचा भक्त आहे याविषयी खात्री असते, आणि मग जे जे काही घडेल ते परमेश्वराच्या इच्छेनं घडत आहे आणि ते माझ्या कल्याणाचंच असणार अशी पक्की खात्री असते, आणि त्यामुळे तो अखंड धैर्याने वागत असतो. विरक्त असावे धीर, विरक्त असावे उदार. उदार याचा अर्थ सुद्धा जे परमेश्वर आपल्याला देतो ते लोकांना देण्यासाठी असतं. स्वामीजी नेहमी म्हणायचे, परमेश्वर आपल्याला जे देतो ना ते दुसऱ्याला देण्यासाठी असत, आपल्याजवळ साठवायचं नाही ते. मग आपल्याला काय मिळतं असं ते विचाराल तर तो देण्यामधला आनंद जो असतो ना तो आनंद आपण साठवायचा. एक एक बिंदू आनंदाचा साठवता साठवता आपला अंतःकरण म्हणजे आनंदाचा सागर व्हायचा आहे, ज्याला व्यापकता आहे, ज्याला खोली आहे आणि जे कधी गाठणारं नाही असा आनंद समुद्र, आनंद सागर असं व्हायचं. म्हणून त्यांनी म्हटलंय विरक्त असावे उदार, विरक्त असावे तत्पर निरूपण विषयी. संसारातलं काही बोलायला लागला तर पुरे असं वाटावं, पण निरूपणाविषयी ह्याचा अर्थ परमार्थाविषयी काही बोलायचं असेल, गीता ज्ञानेश्वरीविषयी काही बोलायचं असेल, साधनेविषयी काही बोलायचं असेल, आणि जर कोणी विचारत असेल तर कोणत्याही क्षणी तत्परतेनं बोलावं. एका संतांची अशी गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे दिवसभर लोकांची रांग लागलेली होती, रात्री 12 वाजली, लोक दर्शनाला येतातच आहे, ते थकले दमले आणि अंथरुणावर जाऊन पडले. तेवढ्यात कुणीतरी दाराशी आलं आणि त्यांनी सांगितलं महाराजांची भेट हवी. तर दारावरच्या माणसाने सांगितलं की नाही आता काही शक्य नाही, ते खूप थकलेले आहेत, दमलेले आहेत आणि आता भेट होणार नाही. तर तो म्हणला नाही मला एकच विचारायचं आहे, माझं ध्यान लागत नाहीये, तर त्यासाठी काय करावं. ते शब्द त्या संतांच्या कानावर गेले, त्याबरोबर त्यांनी लगेच त्या बाहेरच्या शिष्याला हात मारली, त्याला म्हणलं कोण आलाय दारावर, त्याला हात पाठव. तर ते म्हणले महाराज आपण दमलेले. नाही नाही म्हणले, त्याला पाठव. आतापर्यंत जे काही मंडळी येऊन गेली ती सगळी संसारातलं मागत गेली, नाईलाज होता, मी त्यांनाही काहीतरी समाधान होईल असं बोललो, पण खरा हा एकच आलेला आहे त्या हजारातून की ज्याला खरंच परमार्थातलं काही हवाय, त्यामुळे माझं दमणं थकणं काही नाही, तो आलाय त्याला येऊ दे. कारण संत जे असतात ते त्यासाठी असतात, परमार्थातलं सांगण्यासाठी असतात, परंतु ते घेणारा मात्र क्वचित एखादा मिळतो. आणि तसा जर भेटला तर त्यांना परम आनंद होतो आणि त्यांना असं वाटतं बस ह्याच म्हणजे बोलावं. त्या ठिकाणी दमणं थकणं काही आजारपण वृद्धपण हे काही आड येत नाही, ते म्हणतात येऊ दे. शेवटच्या क्षणाला अनुग्रह देऊन देह ठेवणारी मंडळी आहेत संत. त्यांचे जे काही अशी चरित्र आहेत ती लक्षात घेण्यासारखी आहेत की संतांचं जीवन कशासाठी आहे. तसं म्हणून इथं विरक्त असावे तत्पर निरूपण विषयी. विरक्त सावध असावे, सावध पाहिजे, कोण कसा आलेला आहे, काय करायला पाहिजे काय नाही, कुणी आपल्याला गुंतवायला तर आलेला नाही, मोहात सापडवायला तर आलेला नाही. संतांच्या चरित्रात अशा पुष्कळ गोष्टी आहेत की त्या संतांच्याकडे कुणीतरी एखादी स्त्री पाठवावी, धन पाठवावं आणि त्याच्यामध्ये ते गुंतायत का बघावं. पण तो जर पक्का असेल तर ह्या कुठल्याही गोष्टीला कुठेही तो गुंतत नाही. ती जर स्त्री आली असेल तर त्यांनी आपल्याला माहिती आहे संतांनी तिला माते म्हणून हात मारलेली आहे. धन आला असेल तर विठ्ठलाला म्हटलेलं आहे कशाला पाठवलं धन, आधी तुझ्याकडे कुणी येत नाही आणि माझ्यासारखा एखादा येतो तर तू धन पाठवून मला त्याच्यात गुंतवायला पाहतोस का. परम सावध असावं, पूर्ण झालेला पुरुष देखील अंतरात सावध असतो. विरक्त सावध असावे, विरक्त शुद्ध मार्गे जावे. शुद्ध मार्ग एकच, शुद्ध परमार्थाचा मार्ग, भगवंताकडे नेणारा मार्ग हा शुद्ध मार्ग आहे. त्याच्यावर जरा देखील अशुद्धता चालत नाही. जसं मोठी दुर्बीण असेल आणि लांबचा तारा पाहायचा असेल तर त्या दुर्बिणीमध्ये एखादा जरी धुळीचा कण असला तरी चालत नाही, स्वच्छ करून घ्यावी लागते. तसं शुद्ध असावे आणि शुद्ध मार्गे जावे. विरक्ते झिजवून उरवावे सत्कीर्तीसी. सत्कीर्ती जर उरवायची असेल तर झिजावं लागतं, तन मन धनाने झिजावं लागतं, अखंड झिजावं लागतं. झिजण्याची सुद्धा वेळ ठरलेली नसती की अमुक ते अमुक झिजायचंय, इतर वेळेला पुन्हा आपण भोग घ्यायचा असं तसं नसतं, जे झिजतच असतात. तन मन धनाने चंदमना चंदना परित्वा झिजावे. पण दुसऱ्याचं अंतःकरण तृप्त करण्यासाठी निवण्यासाठी चंदन जसं झिजत असतं आणि सुगंध देत असतं तसं हिचं जीवन असतं. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशा.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी, राजा काका देशपांडे, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरिता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
2: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती

0: जिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा।

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत रचनेतील कुसुमाग्रजांचं हे गीत, स्वर रामदास कामत यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। सनातन धर्मात 16 संस्कारांचं जे महत्व आहे, त्या 16 संस्कारांची उद्दिष्ट काय आहेत ती जाणून घेऊयात। भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती ही संस्कारयुक्त असावी। सनातन धर्माने प्रत्येक जीवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत 16 प्रमुख संस्कार सांगितलेले आहेत। त्यांची उद्दिष्ट अशी, पहिलं बीजदोष न्यून करण्यासाठी संस्कार करणं, दुसरं उद्दिष्ट गर्भदोष न्यून करण्यासाठी संस्कार करणं, तिसरं पूर्वजन्मातल्या दुष्कृत्यांमुळे देव आणि पितर यांचे काही शाप असल्यास त्यांची बाधा अल्प करण्यासाठी, देव आणि पितर यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि कुलदेवता, इष्टदेवता, मातृदेवता, प्रजापती, विष्णू, इंद्र, वरुण, अष्टदिक्पाल, सविता देवता, अग्निदेवता इत्यादी देवतांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संस्कार करणं। चौथं उद्दिष्ट मूल आरोग्यवान, बलवान आणि आयुष्यमान होण्यासाठी संस्कार करणं। पाचवं मूल बुद्धिवान, सदाचारी आणि धर्माप्रमाणे आचरण करणारा होण्यासाठी संस्कार करणं। सहावं आपल्या सत्कृत्याने आणि धर्मपरायण वृत्तीने आत्मोन्नती करून आपल्या वंशाच्या पूर्वीच्या 12 आणि पुढच्या 12 पिढ्यांचा उद्धार करण्याची क्षमता त्या मुलात अथवा मुलीत येण्यासाठी संस्कार करणं। स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून ब्रह्मलोकाची प्राप्ती किंवा मोक्ष मिळवण्याची क्षमता येण्यासाठी संस्कार करणं। आणि आठवं उद्दिष्ट सनातन धर्माप्रमाणे प्रत्येकाची प्रत्येक कृती आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संस्कार सुद्धा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी असतो, कारण परमेश्वराची कृपा असल्यासच आपली उद्दिष्ट पुरी होऊ शकतात। हे सर्व संस्कार मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांनी आणि गुरूंनी करायचे असतात।

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

स्नान आहे, जपजाप्य आहे, काही तीर्थक्षेत्र ही श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध आहेत। गया हे तीर्थक्षेत्र जसं पिंडदानासाठी अधिक प्रसिद्ध आहे, त्यामुळे जी तीर्थक्षेत्र श्राद्धविधीसाठी आहेत तिथे विधीपूर्वक केलेलं श्राद्ध, त्याचबरोबर मग केलेलं पुढे अन्नदान, हा चौथा विषय येतो। आणि आश्चर्य वाटेल, ऋषी मुनी किती बारकाईनं गोष्टीचा विचार करतायत। पाचवी गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये दिली आहे, श्रमदान। आळंद दिल्या गेल्यानंतर मी स्नान करतो, केलं, जप करायचा होता विठ्ठलाचा, केला, ते काय श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध क्षेत्र नाही, त्यामुळे श्राद्धविधी हा विषय नाही तिथला, नाही केलं। थोडं अन्नदान तिथल्या काही लोकांना करायचं होतं, केलं। श्रमदान, इतकी देवळं तिथे आहेत, इतक्या ठिकाणं आहेत, कुठल्या तरी एका भागाची मी स्वच्छता करीन, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, त्या तीर्थक्षेत्रामध्ये एखादी सुविधा उपलब्ध नसेल तर ती पुरवण्यासाठी त्या दिवसापुरता का होईना मी श्रम करीन। ठीक आहे, माझ्यावर जबाबदारी दिलेली नाही कोणी, पण मी पंढरपुरामध्ये गेलो, एस टी स्टँड वरती उतरलो, त्या ठिकाणी जे काही स्वच्छता गृह आहे, हाय हाय हाय हाय हाय, तिथे स्वच्छता कशी व्हावी इतकी शंका यावी इतकं ते भयानक मला दिसलं। माझ्या हातात काही असा वेळ नव्हता की मी सगळं काम करू शकेन, पण माझ्या हातामधले 15 मिनिटाचा वेळ खर्च करून मी त्यातली 2 का होईना उत्तम स्वच्छ केली। हे तीर्थक्षेत्रामध्ये पूजा विधीच्या बरोबरीनं श्रमदान नावाचा विधी ऋषींनी दिलेला आहे। आळंदीला मी घाट एक कोपरा झाडून काढेन, एखादं स्मारक, एखादी समाधी कुठे असेल त्याच्यावर धूळ साठलेली दिसली, मी ती पाण्याने पुसून घेईन। म्हणजे गंध अक्षदा फुलं वाहणं जितकं महत्वाचं तितकी प्रत्येक क्षेत्राची स्वच्छता आणि सुगंधितता राखावी, याची विधी या ठिकाणी मुद्दाम कटाक्षाने सांगितली आहेत। आता मात्र शेवटचा हा जो विषय आहे नर्मदा महात्म्याचा, हा जो मूळ आहे असंच सांगण्यात गंमत आहे। अर्थात परत नर्मदा महात्म्यामध्ये विधी आहेत ते सर्व हेच आहेत, पण यातली काही क्षेत्र ही फक्त श्राद्ध क्षेत्र म्हणून वापरली गेली आहेत आणि काही क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत। यामध्ये ही उपदेश जो केलाय तो मार्कंडेयानी युधिष्ठिराला केलेला उपदेश आहे, कारण युधिष्ठिर त्यावेळेला त्या ठिकाणी आलेला आहे, महाभारताचं युद्ध संपलेलं आहे, आणि आवश्यक जरी होतं तरी सुद्धा माझ्याकडून बांधवांची, अनेक लोकांची, अनेक पशूंची सुद्धा हत्या यामध्ये होऊन गेली आहे, यासाठी मी काय करावं। तेव्हा ही प्रत हिंदी आहे, काही परिच्छेद हिंदीमध्ये आहेत ते तसेच आपल्याला ऐकवतो, म्हणजे टीव्हीवरच्या एखाद्या मालिकेतला ऐकल्यासारखा सुद्धा आपल्याला जरा बरं वाटेल ते। रामायण महाभारत मालिका छान झाल्या होत्या खरं। तेव्हा हे मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतायत, हे राजेंद्र, ये नर्मदा नदी जिसका उगम अमरकंटक पर्वत पर, जो तीनों लोकों में पवित्र है, रमणीय है, मनोरम है, वहां इस नदी का उगम है। वहां देवताओं के सहित असुर, गंधर्व, ऋषि, तपस्वी, ये सभी लोग तपस्या करके
परम सिद्धि को प्राप्त होते हैं। राजन, इस नर्मदा नदी में स्नान करके जितेंद्रिय तथा नियम परायण रहते हुए जो कोई एक दिन का भी उपवास करे वो अपने 100 पीढ़ियों को पुण्य प्रदान करता है। सुना जाता है कि ये श्रेष्ठ नदी 100 योजन से कुछ अधिक लंबी है तथा 2 योजन विस्तार में फैली है। हे युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत के चारों ओर इस नर्मदा के तट पर मानो 60 करोड़ 60 हजार तीर्थ स्थित है। इस नदी के तट पर कोई भी पुण्य कर्म करो वो शतपट प्रभाव करता है। याच्यानंतर एक वर्णन असा आला आहे कि इथे तपश्चर्या 12 वर्ष करणाऱ्या मनुष्याला स्वर्गामध्ये किती उपभोग मिळतात, पण ते मी गाळतो। याचं कारण ठीक आहे, सामान्य कोणालाही आकृष्ट करण्यासाठी एखाद्या वेळी याचा उपयोग होत असेल, पण मुळातच तपस्या ही उपभोगाच्या पलीकडे मानसिकता गेल्यानंतरच येणार आहे। तेव्हा ते पुन्हा तपस्या ही जर उपभोगासाठीच असेल तर मग त्यालाही काही अर्थ राहणार नाही। काही काही गोष्टी अशा बरोबर असतात की सामान्यांना आकृष्ट करण्यासाठी ठेवल्या जातात, हे तसं अस्ताशातली गोष्ट नव्हे, पण त्या निमिषांनी का होईना येतात। अभ्यास कर म्हणजे कॅडबरी मिळेल, म्हणजे याच्यानंतर त्याला काही काळांतराने कळतं की कॅडबरीसाठी अभ्यास नसतो, अभ्यासाने पुढे काही अनेक चांगल्या गोष्टी मिळायच्या असतात। सुरुवात डॉग पेक्षा कॅडबरी अशी कॅडबरी करून करावी लागते, इतकाच विषय आहे। आपण अनेक दान करत असतो, भूमिदान, अन्नदान, गायीचं दान। तर या ठिकाणी मार्कंडेय ऋषी सांगतायत, नर्मदा के तट पर स्नान तथा एक दिन का जप ये अन्नदान, गोदान, भूमिदान के समान फलदायी होता है। असं या ठिकाणी सांगितलंय कि मला 500 गाई घेऊन काही कोणाला देणं शक्य नाही, मला 500 एकर जमीन घेऊन कोणाला विकणं शक्य नाही, मला एवढं मोठं काही 5 लाख लोकांना अन्नदान करणं शक्य नाही। या ठिकाणी मी एक स्नान संकल्प केला आणि तो दिवस पूर्ण मी भगवान शिवांच्या जपजाप्यामध्ये जर घालवला तर मला या अन्नदान, भूमिदान या सगळ्या विषयाचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतो। एक वेगळाच विषय या ठिकाणी मार्कंडेय सांगतायत, ये श्रेष्ठ नर्मदा नदी लोगों की कल्याण की कामना से रुद्र के शरीर से निकली है। गंगा मस्तकात नाही, ही महादेवांच्या शरीरातून निघाली असं म्हणतायत ते। सभी देवों द्वारा नमस्कृत, देवताओं, गंधर्वों, अप्सरों द्वारा स्तुति शून्य ही है। नदी के उत्तरी किनारे पर भद्रेश्वर नामक का तीर्थ है।

व्रत करने वाला, एक वर्ष व्रत करने वाला ऋषि कहलाता है, ऋषि लोक में जा सकता है। ऋण तीर्थ नामक क्षेत्र है, उस तीर्थ में व्रत करने वाला अपने सभी ऋणों से मुक्त होता है। कारण आपल्याकडे धर्मशास्त्रात 5 ऋण सांगितले, देव ऋण, पितृ ऋण, अनेक गोष्टीमुळे आपण त्या ऋणातून उतराई नाही होऊ शकलो बुवा, अशी एक भावना असेल। ते ऋण तीर्थामध्ये स्नान आणि त्या ठिकाणी जपजाप्य केल्यामुळे त्या ऋणातून मुक्ती झाल्याचा आपल्याला मानसिक लाभ मिळणार आहे। ह्या भीमेश्वर तीर्थ आहे, पिंगलेश्वर तीर्थ आहे, व्यास तीर्थ आहे, दीप्तेश्वर तीर्थ आहे। दीप्तेश्वर तीर्थ के साथ तपस्या करने का एक महत्वपूर्ण लाभ है, जो ईश्वर भाव मन में है वहां तपस्या करके वो अधिक प्रदीप्त होता है, दीप्तिमान दिखाई देता है, ऐसा कुछ वर्णन यहां किया है। और हे युधिष्ठिर, प्राचीन काल में नर्मदा बहते बहते एक हद तक गई, वहां व्यास जी बैठे थे, उनकी तपस्या से भयभीत होकर वह नर्मदा व्यास के हुंकार के किए जाने पर अथवा रोष प्रकट किए जाने पर दक्षिण की ओर चल गई। उस नदी ने महर्षि व्यास का सम्मान रखा, इसलिए महर्षि व्यास जी ने उसे आशीर्वाद दिया है, जो उस तीर्थ की प्रदक्षिणा करे उनको व्यास जी अभिलांचित फल प्रदान करते हैं। यामुळेच नर्मदा परिक्रमा हा प्रकार सुरू झाला की ह्या नदीला जो प्रदक्षिणा करू शकेल त्याला व्यास महर्षी स्वतःच हवं ते इच्छित फल देतील, क्योंकि नर्मदा परिक्रमा के साथ यहां तपस्या स्कंधने की है। मैं भगवान शिवांच्या पुत्रांनी इथे तपस्या केलेली आहे। आता आपण कल्पना करू शकाल, नर्मदेच्या तटावर जेव्हा केव्हा आपल्याला जायला मिळेल तेव्हा भगवान शिवाच्या पुत्रांनी 12, त्या काळातलं आयुर्मर्यादा दिसता 1200 असं ते म्हणतात, 1200 वर्षे या ठिकाणी निवास करून गंधर्व देवतांसहित शिव उपासना ज्या ठिकाणी केली आहे असं हे नर्मदा क्षेत्र आहे। त्यामुळे हे कुशतीर्थ आहे, कोटीतीर्थ आहे। या भागामध्ये एका प्रवाहाला चंद्रभागा असंही नाव आहे। मार्गेश्वर तीर्थ आहे, ज्या ठिकाणी स्नान केल्यानंतर आपला पुण्याईचा अध्यात्माचा मार्ग अधिक दृढ होणार आहे। अहिल्या तीर्थ आहे, सोम तीर्थ आहे, विष्णु तीर्थ आहे, ब्रह्मतीर्थ आहे, सिद्धेश्वर तीर्थ आहेत, विविध पितर ही विष्णु तीर्थ, ब्रह्मतीर्थ आणि सिद्धेश्वर तीर्थ। इथे मात्र ही श्राद्ध तीर्थ म्हणून त्यांनी सांगितलेत। या ठिकाणी ज्याला शक्य असेल त्यांनी श्राद्ध विधी करावेत, नाहीत तर किमान मनापासून आपल्या पितरांची स्मृती करून त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करावं, त्यांच्यापर्यंत काही पुण्याचा भाग पोचत असतो। शुक्ल तीर्थ आहे, काणार टिकेश्वर तीर्थ या ठिकाणी आहे, अनरक तीर्थ आहे। आता ही सगळी तीर्थ त्याच त्याच नावाने इथे माहिती असतील, कोणाला अशातली गोष्ट नाही। भृगु तीर्थ आहे, गौतमेश्वर तीर्थ आहे, छोट्या छोट्या भागांना ही नावं ठेवली असणार त्याच्यामध्ये। हंस तीर्थ, शिखी तीर्थ, भारभूती तीर्थ, पिंगलेश्वर तीर्थ, या प्रत्येक तीर्थामध्ये मी हे मधले भाग थोडेसे थांबतोय, ज्यांना आणखीन शक्यता असेल त्यांनी ते पाहावं। पण प्रत्येक ठिकाणी फक्त वेगवेगळे दिवस त्यांनी दिले आहेत, या ठिकाणी पौर्णिमेला करावं, या ठिकाणी अमावस्येला करावं, कुठे चतुर्थी आहे, कुठे एकादशी आहे, कुठे अष्टमी नवमी, पण वेगवेगळ्या ठिकाणची तिथ्या वेगळ्या आहेत। आता या सगळ्या तिथ्यांना काही तिथे जाणं कोणाला काही शक्य नाही, पण एकूणच विषय त्याच्यात लक्षात घेता या कुठल्याही तीर्थक्षेत्रापर्यंत गेलं तर स्नान संकल्प, जपजाप्य विधी, त्याच्याबरोबर अन्नदान, काही थोडंसं श्रमदान त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राचं, आणि शक्य असेल तर पितरांची स्मृती करून त्यांना अभिवादन करणं किंवा त्यांच्यासाठी एखादा दानदक्षिणा करणं, ह्या गोष्टीमुळे तीर्थक्षेत्राचं महात्म्य, नर्मदा क्षेत्राचं महात्म्य या ठिकाणी सांगितलं आहे। कोटीतीर्थ नावाच्या क्षेत्राचं महात्म्य ते असं सांगतात की नर्मदेच्या किनारी

0: से कोटी तीर्थ आहे, ज्या ठिकाणी तपस्या केलेले 1 कोटी ऋषी त्या काळातले एकमेकांची स्पर्धा करते झाले. तपस्या इतकी उग्र होती त्या सगळ्या कोटी लोकांची की पहिलं शिवदर्शन कोणाला होणार नर्मदेवर. आणि भगवान शिवांच्या लक्षात आलं की या सगळ्यांची तपस्या बघता सर्वांनाच दर्शन देण्याचा समय आहे. पण ते नर्मदेच्या सर्व किनाऱ्यांवरती असे विखुरलेले आहेत, कुणी इथे आहे, कुणी इथे आहे, कुणी इथे आहे, कुणी इथे आहे, कुणी इथे आहे, एकाच ठिकाणी प्रगट होऊन काही ते दिसणार नाही सगळ्यांना. म्हणून या सर्व 1 कोटी ऋषींच्या साठी रुद्रांनी 1 कोटी रूप धारण केली आणि सर्वांना एकाच वेळेला दर्शन दिलं. या 1 कोटी ऋषींना 1 कोटी रुद्र रूपामध्ये दर्शन दिलेले जे संपूर्ण किनारपट्टी आहे ती नर्मदेची आहे असं या ठिकाणी नर्मदा महात्म्य मार्कंडेयाने युधिष्ठिराला सांगितलं आहे. आणि या नर्मदेच्या किनारी तू या या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या गेलेल्या भावांबद्दल आपल्या गुरुजनांना तू वध केलास याच्याबद्दलची नामस्मरणपूर्वक व्रतपूर्वक या ठिकाणी 12 वर्षाची साधना युधिष्ठिराने केल्याचं एक वर्णन आलंय. युधिष्ठिर या ठिकाणी 12 वर्ष राहिले नर्मदा किनारी. त्यांनी आपल्या या सर्व पातकातून माझ्या सर्व भावंडांना पापमुक्त करावं म्हणून प्रायश्चित्त विधी घेतला. कारण ह्या 4 भावांकडनं व्हायला नको. आणि याचं कारणही युधिष्ठिराने फार छान सांगितलंय की आता युद्ध जिंकल्यानंतर आम्ही राज्य सांभाळतो आहोत, तेव्हा 5ही भाऊ इथे येऊन राज्य नाही सांभाळलं जाणार, त्यामुळे इथे मला थोडी सवलत द्या की ह्या सर्वांच्या वतीनं मी विधी करतो, ह्या चौघांना राज्याधिकार सांभाळत राहू दे. अशा तऱ्हेनं आपल्या बंधुजनांना सुद्धा पापमुक्त करण्यासाठी या नर्मदा किनारी या सर्व ऋषी मुनींनी त्यांना आश्रय दिला. आणि संध्याकाळच्या सत्रासाठी एक मोठा सस्पेन्स गंमत करूया. सातत्याने तो युधिष्ठिर विचारतो, हे जे वर्णन आहे, ऐसा कोई पाप कोई गृहस्थ करे, कोई पुरुष करे, तो ये विधान है, ये है, ये है, वह है. तुम्ही स्त्री बद्दल काहीच म्हणत नाही याच्यात. स्त्रियांच्या का प्रायश्चित्त नाहीच का काय म्हणले स्त्रियांना? तर स्त्रियांच्या पातकाबद्दल किंवा स्त्रीच्या प्रायश्चित्ताबद्दल साक्षात मार्कंडेय ऋषी किंवा हे पुढचे व्यास ऋषी सुद्धा काय म्हणतात ते 4:30 आपण ऐकूया. आणि त्या निमित्ताने काही कथा पण त्यांनी दिली आहेत त्याही ऐकूया. इतकंच सांगतो, मोठा आनंददायी विषय आहे की ज्यामध्ये मोठं आत्मिक समाधान लाभेल तो सगळा अध्याय वाचल्यानंतर, की अरे खरंच या या गोष्टी जे काही छोट्या छोट्या प्रायश्चित्त विधीच्या त्याने सांगितल्या त्या आपल्या जाणता अजाणता आपल्या संसारात होऊनच गेलेल्या असतात. जुन्या आपल्या सगळ्या संस्काराच्या व्रतवैकल्यांच्या विधींप्रमाणे आणि तो त्याच्यात आनंद आपल्याला लाभेल की हे खरंच म्हणाल. अनेक गृहस्थांचं म्हणाल तर त्यांचंही हे बरंचसं होऊन गेलेलं असतं. प्रायश्चित्त विधीसुद्धा आपण काही श्रमदानातून, काही अन्नदानातून, काही या दानातून केलेले असतात. इतक्या साऱ्या प्रकारची पातक आणि त्याची प्रायश्चित्त सांगितली, ज्यामध्ये ऋषिकेश, पुष्कर, रुद्रकोटी बरं पुराणकारांनी थोडा विवेक ठेवला. सगळी तीर्थक्षेत्र उत्तरेतलीच ठेवली असं नाही, दक्षिणेकडची सुद्धा गोकर्ण, दक्षिण गंगा, गोदावरी किंवा कावेरी या नदीला सुद्धा तीर्थाचं महात्म्य आहे अशा रीतीचं वर्णन पुराणकार करतात. ज्यायोगे अगदी दक्षिणेकडे असणारी कावेरी आणि अगदी उत्तरेकडे असणारी गंगा, तसं तीर्थ म्हणून सप्त नद्यांचा उल्लेख केला जातो, सप्तपुऱ्यांचा उल्लेख केला जातो, ज्यामध्ये तसा सर्व भारतवर्षाचा तीर्थक्षेत्र म्हणूनच उल्लेख केला जातो. यामध्ये युधिष्ठिराने शेवटचा जो प्रश्न विचारला आहे की कोणाला रागवून बोलणं, एखाद्याचा अवमान, काही वेळेला ताडण सुद्धा, काही वेळेला किंचित चौर्य, असत्य भाषण, असं स्त्री वर्गाकडून झालं तर मग तिचं काय प्रायश्चित्त आहे? ती यावर मार्कंडेयाने इतकं सुंदर उत्तर दिलं आहे की आपल्या घरातले परंपरेप्रमाणे आलेले सर्व व्रत वैकल्य आणि विधी यातच स्त्रियांचे प्रायश्चित्त होऊन जाते. अर्थात याही प्रायश्चित्त विधीमध्ये महत्वाचा भाग आहे तो आहेच की त्या व्रताच्या निमित्तानं आता पुन्हा आपलं गृहस्वास्थ्य बिघडावं म्हणून ही चूक आपल्याकडून होणार नाही असं मनापासून परमेश्वराची प्रार्थना करून आहे हे व्रत जरी पूर्ण झालं, जी काही कुळधर्म कुळाचार त्यासाठी विशेष असं उपवास किंवा व्रत उद्यापन करायलाच हवं असं नाही. कुळधर्म कुळाचारामध्ये सुद्धा प्रायश्चित्त विधिविधान स्त्रीचं पूर्ण होऊ शकतं असं मार्कंडेय ऋषी या ठिकाणी सांगतात. आणि एक वेगळीच गंमत कथेची इथं आलेली आहे की अशा कुळधर्म कुळाचार पाळून स्वतःच कौटुंबिक सर्व कर्तव्य पूर्ण करत असताना, अत्यंत सदाचारी राहत असताना अशा स्त्रीचं रक्षण देवता आपण होऊन करतात अशी कथा या ठिकाणी आली आहे. सीतेच्या अग्निदिव्याबद्दल आपण बरीच मतमतांतर ऐकली असतील. कुर्म पुराणामध्ये एक वेगळीच कथा त्याने सांगितली आहे की जेव्हा रावणासारखा मदोन्मत्त राक्षस तिचं हरण करण्यासाठी प्रवृत्त झाला तेव्हा तिनं अग्निनारायणाला त्याच ठिकाणी पाचारण केलं आहे की आता माझ्या मनाने नसलं तरी देहरूपाला अस्पर्श येऊ शकतो म्हणून अत्यंत तीव्र भावाने ती अग्निनारायणाला शरण गेली आहे. आणि अशा वेळेला कुर्म पुराण असं सांगतं की अग्निनारायणानं सीतेला आपल्यामध्येच ठेवून घेतलं आणि रावणासाठी दुसरी एक मायारूपी खोटी सीता बाहेर पाठवली जिला सीता समजून त्यांनी हरण केलं व पुढे रामायण झालं वगैरे वगैरे. आणि जेव्हा ती मायारूपी सीता सोडवली गेली तेव्हा परत एकदा त्या मायेनं सांगितलं की मी काही खरी नव्हे, सीता आहे ती सुरक्षित आहे. हे सर्व रावण वधासाठी आवश्यक होतं ते सगळं झालं तेव्हा आता ती सीता परत देण्यासाठी मला माझ्या जागी परत जायला हवं. अशा रीतीनं परत अग्निप्रदीप्त केला गेला, ती मायारूपी सीता तिच्या जागी गेली आणि मूळ सीता अग्नीनं रामचंद्रांच्या स्वाधीन केली. अशा तऱ्हेनं अग्निदिव्याच्या कथेला एक वेगळंच वळण कुर्म पुराणाने लावलंय की अग्निनारायणाने तिचं केलेलं रक्षण या अर्थी अग्निदिव्याचा विषय त्या ठिकाणी केला आहे. तर एकूण विधिविधान प्रायश्चित्ताचं पाहता कुळधर्म कुळाचारामध्येच स्त्रीच्या अनेक पातकांची, जवळजवळ सर्व पातकांची निवृत्ती आहे असं या ठिकाणी ऋषींनी सांगितलंय. तेव्हा पाप प्रायश्चित्त आणि तीर्थ महात्म्य हा विषय या ठिकाणी संपवू. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दशक दुसरा समास नवमा सुरू आहे. विरक्त लक्षणे त्याच्यातली काही लक्षणं झाली आहेत, बाकीचे लक्षणं आज आपण पाहणार आहोत. समर्थांसारखा महापुरुष कशा तऱ्हेचं जीवन घडलं आणि पुढे काय करावं हे ते सांगतायत. इथं म्हणतात, बहुतांश करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार. भलेपणा जो लुप्त झालेला आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा. काय केलं असता लोक भला म्हणते, आणि लोक ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य लोक नव्हे, सज्जनांनी भला म्हटलं पाहिजे, संतांनी भला म्हटलं पाहिजे. जी चांगली व्यक्ती आहे ती काय म्हणते ह्याला महत्व आहे, सामान्य व्यक्ती काय म्हणते याला महत्व नाही. म्हणून स्तुती जरी केली तरी स्तुती कुणी केली, निंदा केली तरी निंदा कुणी केली त्याच्यावर त्याचं मोल अवलंबून आहे. लक्ष द्यायचं का नाही द्यायचं, स्तुती केली तरी सज्जनाने केली तर विचार करावा की आपलं चांगलं चाललंय काम, तर त्याप्रमाणे करायला हरकत नाही. दुर्जनाने निंदा केली असेल तर लक्ष देण्याचं कारण नाही, सज्जनाने सांगितलं तर बघा. म्हणून भलेपणा हा लक्षात आला पाहिजे आणि त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे. पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा. पुण्यमार्गाचा विस्तार बलाने करावा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो. पाप मार्गाचा विस्तार करायला वेळ लागत नाही. पाण्याचा ओघ खाली आहे, मनाचा रजोगुण आहे, खाली जाणं अवघड नाही आहे. माणसाला बिघडणं अवघड नाही आहे, चांगलं होणं अवघड आहे. त्यामुळे पुण्य मार्गाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, समजून घ्यावं लागतं, त्या दिशेनं कष्ट करावे लागतात, तन मन धन झिजवावं लागतं. पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा. आणि हा पुण्य मार्ग आहे, त्याचा परिणाम काय होतो हेही लोकांच्या मध्ये समजून दिलं गेलं पाहिजे. तशी उदाहरणं त्यांच्या समोर असली तर लक्षात येतं की ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आणि हा दुसरा जो मार्ग आहे हा सुरुवातीला जरी चांगला वाटला तरी परिणामी हा घात करणार आहे, विष देणार आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दलची जाणीव करून देण्याचं काम करायचं आहे. स्नान संध्या जपत ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण या सगळ्या गोष्टी करायच्यात. कशासाठी? अंतर शुद्ध असावे, अंतर बाह्य शुचिता पाहिजे. त्याला त्यांनी म्हटलाय सोन्याचा कलश असावा आणि गंगेनं भरावा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिली आहे की आत गंगा आहे आणि बाहेर सोन्याचं पात्र आहे. तसं बाहेरही शुद्ध आहे आणि अंतरही शुद्ध आहे, असं अंतर बाह्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दृढ निश्चय धरावा, काय करायचं एकदा समजून घेतल्यानंतर त्या मार्गावर चालण्यासाठी असंख्य अडचणी जरी आल्या तरी मी ह्याच मार्गाने जाणार आहे ह्याबद्दल दृढ निश्चय असावा. तो निश्चय डळमळीत होता का म्हणे. आणि म्हणून पहिल्यांदा विश्वास, श्रद्धा आणि मग निष्ठा म्हटलेली आहे. निष्ठा ही डळमळणारी नाही, श्रद्धा डळमळू शकते किंवा विपरीत होऊ शकते. विश्वास तर सकाळी असतो तर दुपारी नसतो अशी शक्यता आहे, पण निष्ठा मात्र पाहिजे. मी तर त्यांनी म्हटलाय दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा. संसार सुखाचा तेव्हाच होतो की जेव्हा त्याच्यामध्ये परमार्थ येतो. परमार्थावर अधिष्ठित जर संसार असेल तो संसार एखाद्या झोपडीतला जरी असला तरी सुखाचा होतो. म्हणजे त्याच्या जोडीला समजा जर वैभव असेल आणि परमार्थाचा पाया असेल तर तो सुखाचा त्याला तर होईलच, पण इतर अनेकांना देखील त्या सुखाच्या मार्गावर ठेवण्याची संधी त्याला लागेल. संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे. आता विश्वजनाचा उद्धार करायचा आपल्या संसर्गाने, याच्यासाठी त्याची तयारी किती असली पाहिजे. दुसऱ्याच्या संसर्गाने हा तर बिघडणारच नाहीये. जसं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. त्याच्यामध्ये त्याची ही सद्गुरूंची शुद्धी सांगितलेली आहे. ती शुद्धी अशी आहे की पाणी सर्व गोष्टींना शुद्ध करतं, पण त्यांना शुद्ध करत असताना पाणी मलिन होतं. त्याची अशुद्धी पाण्यामध्ये येते, पाण्याला मलिन करते. पण सद्गुरूंची शुद्धी कशी असते? तर कितीही जरी मालिन्य असलेली व्यक्ती त्यांच्या समोर आली तरी ते मालिन्य सद्गुरूंना लागत नाही, तर सद्गुरूंची शुद्धी त्याला लागून तो शुद्ध होण्याची शक्यता आहे. जसं आणखी एक असं म्हटलेलं आहे की मातीमध्ये जर सुगंधी फूल पडलं तर मातीला त्या सुगंधाचा वास येतो, तो सुगंध लागतो, सुगंधाला मातीचा वास लागत नाही. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमध्ये एवढं सामर्थ्य पाहिजे की माझा तर उद्धार झालेलाच आहे,
पण जे विश्वजन माझ्याकडे येतील त्यांनाही उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्याच्या संसर्ग मात्रे त्याच्या संसर्गात आल्यानंतर विश्वजन उद्धरत जातात. हे विश्वजन ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य जन नव्हे, जो कोणी मुमुक्षू आहे, साधक आहे, तो उद्धरू शकतो, कारण त्याला उद्धरायची इच्छा असते. म्हणून विरक्त असावे, धीर, धैर्यवान असतो, कोणतेही संकट आलं तरी डगमगणारा नसतो. त्याचं कारण त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. मी परमेश्वराचा भक्त आहे याविषयी खात्री असते, आणि मग जे जे काही घडेल ते परमेश्वराच्या इच्छेनं घडत आहे आणि ते माझ्या कल्याणाचंच असणार अशी पक्की खात्री असते, आणि त्यामुळे तो अखंड धैर्याने वागत असतो. विरक्त असावे धीर, विरक्त असावे उदार. उदार याचा अर्थ सुद्धा जे परमेश्वर आपल्याला देतो ते लोकांना देण्यासाठी असतं. स्वामीजी नेहमी म्हणायचे, परमेश्वर आपल्याला जे देतो ना ते दुसऱ्याला देण्यासाठी असतं, आपल्याजवळ साठवायचं नाही ते. मग आपल्याला काय मिळतं असं ते विचाराल तर तो देण्यामधला आनंद जो असतो ना तो आनंद आपण साठवायचा. एक एक एक एक बिंदू आनंदाचा साठवता साठवता आपला अंतःकरण म्हणजे आनंदाचा सागर व्हायचा आहे, ज्याला व्यापकता आहे, ज्याला खोली आहे आणि जे कधी गाठणार नाही असा आनंद समुद्र, आनंद सागर असं व्हायचं. म्हणून त्यांनी म्हटलंय विरक्त असावे उदार, विरक्त असावे तत्पर निरूपणाविषयी. संसारातलं काही बोलायला लागला तर पुरे असं वाटावं, पण निरूपणाविषयी ह्याचा अर्थ परमार्थाविषयी काही बोलायचं असेल, गीता ज्ञानेश्वरीविषयी काही बोलायचं असेल, साधनेविषयी काही बोलायचं असेल, आणि जर कोणी विचारत असेल तर कोणत्याही क्षणी तत्परतेनं बोलावं. एका संतांची अशी गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे दिवसभर लोकांची रांग लागलेली होती, रात्री 12 वाजली, लोक दर्शनाला येतातच आहे, ते थकले दमले आणि अंथरुणावर जाऊन पडले. तेवढ्यात कोणीतरी दाराशी आलं आणि त्यांनी सांगितलं महाराजांची भेट हवी आहे. तर दारावरच्या माणसाने सांगितलं की नाही आता काही शक्य नाही, ते खूप थकलेले आहेत, दमलेले आहेत आणि आता भेट होणार नाही. तर तो म्हणला नाही मला एकच विचारायचं आहे, माझं ध्यान लागत नाही आहे, तर त्यासाठी काय करावं. ते शब्द त्या संतांच्या कानावर गेले, त्याबरोबर त्यांनी लगेच त्या बाहेरच्या शिष्याला हाक मारली, त्याला म्हणलं कोण आलंय दारावर, त्याला हात पाठव. तर ते म्हणले महाराज आपण दमलेले. नाही नाही म्हणले, त्याला पाठव. आतापर्यंत जे काही मंडळी येऊन गेली ती सगळी संसारातलं मागत गेली, नाईलाज होता, मी त्यांनाही काहीतरी समाधान होईल असं बोललो, पण खरा हा एकच आलेला आहे त्या हजारातून की ज्याला खरंच परमार्थातलं काही हवंय, त्यामुळे माझं दमणं थकणं काही नाही, तो आलाय त्याला येऊ दे. कारण संत जे असतात ते त्यासाठी असतात, परमार्थातलं सांगण्यासाठी असतात, परंतु ते घेणारा मात्र क्वचित एखादा मिळतो. आणि तसा जर भेटला तर त्यांना परम आनंद होतो आणि त्यांना असं वाटतं बस ह्या संबंधी बोलावं. त्या ठिकाणी दमणं थकणं काही आजारपण वृद्धपण हे काही आड येत नाही, ते म्हणतात येऊ दे. शेवटच्या क्षणाला अनुग्रह देऊन देह ठेवणारी मंडळी आहेत संत. त्यांचे जे काही अशी चरित्र आहेत ती लक्षात घेण्यासारखी आहेत की संतांचं जीवन कशासाठी आहे. तसं म्हणून इथं विरक्त असावे तत्पर निरूपण विषयी. विरक्त सावध असावे, सावध पाहिजे, कोण कसा आलेला आहे, काय करायला पाहिजे काय नाही. कुणी आपल्याला गुंतवायला तर आलेला नाही, मोहात सापडवायला तर आलेला नाही. संतांच्या चरित्रात अशा पुष्कळ गोष्टी आहेत की त्या संतांच्याकडे कुणीतरी एखादी स्त्री पाठवावी, धन पाठवावं आणि त्याच्यामध्ये ते गुंतायत का बघावं. पण तो जर पक्का असेल तर ह्या कुठल्याही गोष्टीला कुठेही तो गुंतत नाही. ती जर स्त्री आली असेल तर त्यांनी आपल्याला माहिती आहे संतांनी तिला माते म्हणून हात मारलेली आहे. धन आलं असेल तर विठ्ठलाला म्हटलेलं आहे कशाला पाठवलं धन, आधी तुझ्याकडे कुणी येत नाही आणि माझ्यासारखा एखादा येतो तर तू धन पाठवून

जिजावं लागतं. जिजण्याची सुद्धा वेळ ठरलेली नसती की अमुक ते अमुक जिजायचंय, इतर वेळेला पुन्हा आपण भोग घ्यायचा, असं तसं नसतं. जे जिजतच असतात. तन मन धनानी चंदमना चंदना परी त्वा जिजावे. पण दुसऱ्याचं अंतःकरण तृप्त करण्यासाठी निवळण्यासाठी चंदन जसं झिजत असतं आणि सुगंध देत असतं तसं हिचं जीवन असतं. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीधा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ

केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी, राजा काका देशपांडे, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्तिसुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्तिसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्तिसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तिसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तिसुधा सेवा मित्रकरिता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
2: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, भक्ति सुधा वरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। वास्तविक कृष्णम भट्ट कापशीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा, परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता। तो आणि त्याची पत्नी मंगळवेढ्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होते। 18 विश्व दारिद्र्याने खरं तर तो पिचला होता, परंतु आश्चर्याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा। आपण भुकेलेलो आहोत ह्याची कुठलीही खूण त्याच्या त्या अष्टौप्रहर प्रसन्न असलेल्या चेहऱ्यावर कधीही उमटत नसे। तो स्वामींचा निस्सीम भक्त होता। स्वामींनी आपल्या घरी यावं ही मात्र कृष्णम भटाची तीव्र इच्छा होती। आपला हा परमभक्त खरं तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊक झालं होतं। पहाटे पहाटे कृष्णम भटाने स्वामींवर फुलं उधळली, ती मात्र शेतकऱ्याच्या दरवाजात अचानक प्रकट झालेल्या पारिजातकाची होती। स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी त्याने आपल्या पत्नीला दिली। दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता। 4-2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्णम भटाच्या झोपडीबाहेर जो ओटा होता त्यावर विराजमान झाले। स्वामी घरी आले हे कृष्णम भटाला लगेच कळलं आणि दोघाही पतीपत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली। तेव्हा स्वामी म्हणाले, तुमच्या पूजेने मी तृप्त झालो, आता मला नैवेद्य काय देणार? स्वामींचा हा प्रश्न ऐकून त्या पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाच्या दाम्पत्याच्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले। प्रत्यक्ष भगवंताने आपल्याकडे नैवेद्य मागितला आणि आपल्यापाशी काहीही नाही ह्या सत्य जाणीवेने दोघांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या। स्वामींना काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला। स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण नव्हता। दोघांनाही वाटलं की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल। हा विचार मनात डोकावला आणि दोघेही स्तब्ध झाले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। परमभक्ताच्या चित्तवृत्ती नेहमी प्रसन्न असतात। त्याच्या तनामनात परमेश्वरी अस्तित्व नांदत असतं। ज्याच्यापाशी केवळ भगवंत विचार आहे त्याला खरं तर कशाचीच काळजी वाटत नाही, कारण त्याची काळजी घेणारा भगवंत त्याचा सखाच झालेला असतो। नित्य तृप्ती त्याच्या रंध्रारंध्रातून पाझरत असते। मुख्य म्हणजे अशा भक्तांचं परमेश्वरापाशी काहीही मागणं नसतं। ह्याचा दृश्य परिणाम असा होतो की परमेश्वरच त्यांना काही द्यायला खूप उत्सुक झालेला असतो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चिंतनात अखंड राहणाऱ्या भक्ताचा स्वामीच प्रतिपाळ करीत असतात। स्वामी जणू त्याला सांगत असतात, कुठल्याही अडचणीत डगमगून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 24 मे. नाम प्राणाबरोबर सांभाळावं. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगलं होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसं चालेल? तुम्ही अभ्यास करता, अभ्यासाकरता जी पुस्तकं घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टे कट्टे पाय आहेत. ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचं प्रत्यक्ष उदाहरण असून असं का करता? त्यांनी काय केलं पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळलं. तुम्हाला तितकं जरी करता आलं नाही तरी जसं देहावर प्रेम करता तसं तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो. तरी ह्यावेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपलं पापच आड येतं असं समजा आणि त्यावेळेला नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका, नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही केलं तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरं समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचं नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचं नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडतं. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचं प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचं प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचं खरं दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेतं. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिलं पाहिजे, तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्या पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो अधिकमासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिकमास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिकमासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिकमासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिकमासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय आठवा श्री गणेशाय नमः। वाल्मिकी ऋषि म्हणाले, पुढे सुदैव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्म करीत दिवस घालवले। पुढे असं झालं की मुलाला 12वं वर्ष लागलं, काही दिवस लोटले। सुदैव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता शुकदेव आपल्या मित्रासह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला। सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले। मुलांना चुकवण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याचे प्राण गेले। त्याचा देह तळाशीच अडकून राहिला। पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना। तेव्हा मुलं घाबरली, ती आक्रोश करत शुकदेवाच्या घरी गेली आणि त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो। गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली। तेवढ्यात सुदैवही वनातून आला, त्याने हंबरडाच फोडला। पुत्राचं प्रेत बाहेर काढण्यात आलं। ते मांडीवर घेऊन सुदैव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला। नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून, तो कसा रे तू आम्हाला सोडून गेलास आणि विधाता तरी असा निष्ठूर कसा झाला, असं म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणं चालू केलं। त्यावेळी आश्चर्य असं की अकाली पाऊस आला। एक महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता। सुदैव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करत तिथेच बसून देवाचा धावा करीत राहिला। योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता। अशा प्रकारे न कळत सुदैवाकडून त्या महिनाभर नाम उपवास आणि हरिनामस्मरण झालं। त्यामुळे श्रीहरी प्रसन्न झाले। श्रीहरींनी त्या मुलाला जिवंत केलं आणि त्याला दीर्घायुष्य आहे असं सांगून हरी सुदैवाला म्हणाले, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्ष सुख भोगाल आणि पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा आणि गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल। हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील, इत्यादी सर्व भविष्य सांगितलं। आपल्या हातून कोणतं तप घडलं हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदैवाने विचारलं। तेव्हा श्रीहरी काय म्हणाले ते पुढच्या अध्यायात दिलेलं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

तू सर्वगुण निधान बाळ, आता व्यर्थन दवडी काळ, निजून झाली वाढ वेळ, उठ उठ सत्वरी। तुझ टाकुनी मी जात नाही, आम्हा गृहाचे प्रयोजन काई, तुझ विण आता गृह सर्वही।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 8वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज फक्त संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एकदा जेवावं, नक्त भोजन नव्हे, उद्यापनाच्या वेळी दाम्पत्याला सायंकाळी जेवायला बोलवावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकू

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा।

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोते हो, भक्तीसुधा

वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ अपन दागबोत पातो आहोत। दशक दुसरा समास नवमा सुरू आहे। विरक्त लक्षणे त्याच्यातली काही लक्षणं झाली आहेत, बाकीचे लक्षणं आज आपण पाहणार आहोत। समर्थांसारखा महापुरुष कशा तऱ्हेचं जीवन घडलं आणि पुढे काय करावं हे ते सांगताय। इथं म्हणतात बहुतांश करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार। भलेपणा जो लुप्त झालेला आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा। काय केलं असता लोक भला म्हणते, आणि लोक ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य लोक नव्हे, सज्जनांनी भला म्हटलं पाहिजे, संतांनी भला म्हटलं पाहिजे। जी चांगली व्यक्ती आहे ती काय म्हणते ह्याला महत्व आहे, सामान्य व्यक्ती काय म्हणते याला महत्व नाही। म्हणून स्तुती जरी केली तरी स्तुती कुणी केली, निंदा केली तरी निंदा कुणी केली त्याच्यावर त्याचं मोल अवलंबून आहे, लक्ष द्यायचं का नाही द्यायचं। स्तुती केली तरी सज्जनाने केली तर विचार करावा की आपलं चांगलं चाललंय काम, तर त्याप्रमाणे करायला हरकत नाही। दुर्जनाने निंदा केली असेल तर लक्ष देण्याचं कारण नाही, सज्जनाने सांगितलं तर बघा। म्हणून भलेपणा हा लक्षात आला पाहिजे आणि त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे। पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा, पुण्य मार्गाचा विस्तार बलाने करावा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो। पाप मार्गाचा विस्तार करायला वेळ लागत नाही। पाण्याचा ओघ खाली आहे, मनाचा रजोगुण आहे, खाली जाणं अवघड नाहीये। माणसाला बिघडणं अवघड नाहीये, चांगलं होणं अवघड आहे। त्यामुळे पुण्य मार्गाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, समजून घ्यावं लागतं, त्या दिशेनं कष्ट करावे लागतात, तन मन धन झिजवावं लागतं। पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा, आणि हा पुण्य मार्ग आहे त्याचा परिणाम काय होतो हेही लोकांच्या मध्ये समजून दिलं गेलं पाहिजे। तशी उदाहरणं त्यांच्या समोर असली तर लक्षात येतं की ह्या मार्गाने आपल्याला जायचंय, आणि हा दुसरा जो मार्ग आहे हा सुरुवातीला जरी चांगला वाटला तरी परिणामी हा घात करणार आहे, विषक देणार आहे, आणि म्हणून त्याच्याबद्दलची जाणीव करून देण्याचं काम करायचं। स्नान संध्या जपत ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण या सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी, अंतर शुद्ध असावे, अंतर बाह्य शुचिता पाहिजे। त्याला त्यांनी म्हटलाय सोन्याचा कलश असावा आणि गंगेनं भरावा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिली आहे की आत गंगा आहे आणि बाहेर सोन्याचं पात्र आहे। तसं बाहेरही शुद्ध आहे आणि अंतरही शुद्ध आहे, असं अंतर बाह्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। दृढ निश्चय धरावा, काय करायचंय एकदा समजून घेतल्यानंतर त्या मार्गावर चालण्यासाठी असंख्य अडचणी जरी आल्या तरी मी ह्याच मार्गाने जाणार आहे ह्याबद्दल दृढ निश्चय असावा। तो निश्चय डळमळीत होता का म्हणे, आणि म्हणून पहिल्यांदा विश्वास, श्रद्धा आणि मग निष्ठा म्हटलेली आहे। निष्ठा ही डळमळणारी नाही, श्रद्धा डळमळू शकते किंवा विपरीत होऊ शकते। विश्वास तर सकाळी असतो तर दुपारी नसतो अशी शक्यता आहे, पण निष्ठा मात्र पाहिजे। मी तर त्यांनी म्हटलाय दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा। संसार सुखाचा तेव्हाच होतो की जेव्हा त्याच्यामध्ये परमार्थ येतो। परमार्थावर अधिष्ठित जर संसार असेल तो संसार एखाद्या झोपडीतला जरी असला तरी सुखाचा होतो। म्हणजे त्याच्या दुडीला समजा जर वैभव असेल आणि परमार्थाचा पाया असेल तर तो सुखाचा त्याला तर होईलच, पण इतर अनेकांना देखील त्या सुखाच्या मार्गावर ठेवण्याची संधी त्याला लागेल। संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे। आता विश्वजनाचा उद्धार करायचा आपल्या संसर्गाने, याच्यासाठी त्याची तयारी किती असली पाहिजे। दुसऱ्याच्या संसर्गाने हा तर बिघडणारच नाहीये। जसं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, त्याच्यामध्ये त्याची ही सद्गुरूंची शुद्धी सांगितलेली आहे। ती शुद्धी अशी आहे की पाणी सर्व गोष्टींना शुद्ध करतं, पण त्यांना शुद्ध करत असताना पाणी मलिन होतं, त्याची अशुद्धी पाण्यामध्ये येते, पाण्याला मलिन करते। पण सद्गुरूंची शुद्धी कशी असते, तर कितीही जरी मालिन्य असलेली व्यक्ती त्यांच्या समोर आली तरी ते मालिन्य सद्गुरूंना लागत नाही, तर सद्गुरूंची शुद्धी त्याला लागून तो शुद्ध होण्याची शक्यता आहे। जसं आणखी एक असं म्हटलेलं आहे की मातीमध्ये जर सुगंधी फूल पडलं तर मातीला त्या सुगंधाचा वास येतो, तो सुगंध लागतो, सुगंधाला मातीचा वास लागत नाही। याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमध्ये एवढं सामर्थ्य पाहिजे की माझा तर उद्धार झालेलाच आहे,
पण जे विश्वजन माझ्याकडे येतील त्यांनाही उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्याच्या संसर्ग मात्रे त्याच्या संसर्गात आल्यानंतर विश्वजन उद्धरत जातात. हे विश्वजन याचा अर्थ सुद्धा सामान्य जन नव्हे, जो कोणी मुमुक्षू आहे, साधक आहे, तो उद्धरू शकतो, कारण त्याला उद्धरायची इच्छा असते. म्हणून विरक्त असावे धीर, धैर्यवान असतो, कोणतेही संकट आलं तरी डगमगणारा नसतो. त्याचं कारण त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. मी परमेश्वराचा भक्त आहे याविषयी खात्री असते, आणि मग जे जे काही घडेल ते परमेश्वराच्या इच्छेनं घडत आहे आणि ते माझ्या कल्याणाचंच असणार अशी पक्की खात्री असते, आणि त्यामुळे तो अखंड धैर्याने वागत असतो. विरक्त असावे धीर, विरक्त असावे उदार. उदार याचा अर्थ सुद्धा जे परमेश्वर आपल्याला देतो ते लोकांना देण्यासाठी असतं. स्वामीजी नेहमी म्हणायचे, परमेश्वर आपल्याला जे देतो ना ते दुसऱ्याला देण्यासाठी असत, आपल्याजवळ साठवायचं नाहीये ते. मग आपल्याला काय मिळतं असं ते विचाराल तर तो देण्यामधला आनंद जो असतो ना तो आनंद आपण साठवायचा. एक एक बिंदू आनंदाचा साठवता साठवता आपला अंतःकरण म्हणजे आनंदाचा सागर व्हायचा आहे, ज्याला व्यापकता आहे, ज्याला खोली आहे आणि जे कधी गाठणार नाही असा आनंद समुद्र, आनंद सागर असं व्हायचं. म्हणून त्यांनी म्हटलंय विरक्त असावे उदार, विरक्त असावे तत्पर निरूपण विषयी. संसारातलं काही बोलायला लागला तर पुरे असं वाटावं, पण निरूपणाविषयी याचा अर्थ परमार्थाविषयी काही बोलायचं असेल, गीता ज्ञानेश्वरीविषयी काही बोलायचं असेल, साधनेविषयी काही बोलायचं असेल, आणि जर कोणी विचारत असेल तर कोणत्याही क्षणी तत्परतेनं बोलावं. एका संतांची अशी गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे दिवसभर लोकांची रांग लागलेली होती, रात्री 12 वाजले, लोक दर्शनाला येतातच आहे, ते थकले दमले आणि अंथरुणावर जाऊन पडले. तेवढ्यात कुणीतरी दाराशी आलं आणि त्यांनी सांगितलं महाराजांची भेट हवी आहे. तर दारावरच्या माणसाने सांगितलं की नाही आता काही शक्य नाही, ते खूप थकलेले आहेत, दमलेले आहेत आणि आता भेट होणार नाही. तर तो म्हणला नाही मला एकच विचारायचं आहे, माझं ध्यान लागत नाही आहे, तर त्यासाठी काय करावं. ते शब्द त्या संतांच्या कानावर गेले, त्याबरोबर त्यांनी लगेच त्या बाहेरच्या शिष्याला हाक मारली, त्याला म्हणलं कोण आलंय दारावर, त्याला हात पाठव. तर ते म्हणले महाराज आपण दमलेले. नाही नाही म्हणले, त्याला पाठव. आतापर्यंत जे काही मंडळी येऊन गेली ती सगळी संसारातलं मागत गेली, नाईलाज होता, मी त्यांनाही काहीतरी समाधान होईल असं बोललो, पण खरा हा एकच आलेला आहे त्या हजारातून की ज्याला खरंच परमार्थातलं काही हवाय, त्यामुळे माझं दमणं थकणं काही नाही, तो आलाय त्याला येऊ दे. कारण संत जे असतात ते त्यासाठी असतात, परमार्थातलं सांगण्यासाठी असतात, परंतु ते घेणारा मात्र क्वचित एखादा मिळतो. आणि तसा जर भेटला तर त्यांना परम आनंद होतो आणि त्यांना असं वाटतं बस ह्या संबंधी बोलावं. त्या ठिकाणी दमणं थकणं काही आजारपण वृद्धपण हे काही आड येत नाही, ते म्हणतात येऊ दे. शेवटच्या क्षणाला अनुग्रह देऊन देह ठेवणारी मंडळी आहेत संत. त्यांचे जे काही अशी चरित्र आहेत ती लक्षात घेण्यासारखी आहेत की संतांचं जीवन कशासाठी आहे. तसं मी तर विरक्त असावे तत्पर निरूपण विषयी, विरक्त सावध असावे, सावध पाहिजे, कोण कसा आलेला आहे, काय आहे, काय करायला पाहिजे, काय नाही, कुणी आपल्याला गुंतवायला तर आलेला नाही, मोहात सापडवायला तर आलेला नाही. संतांच्या चरित्रात अशा पुष्कळ गोष्टी आहेत की त्या संतांच्याकडे कुणीतरी एखादी स्त्री पाठवावी, धन पाठवावं आणि त्याच्यामध्ये ते गुंतायत का बघावं, पण तो जर पक्का असेल तर ह्या कुठल्याही गोष्टीला कुठेही तो गुंतत नाही. ती जर स्त्री आली असेल तर त्यांनी आपल्याला माहिती आहे संतांनी तिला माते म्हणून हात मारलेली आहे. धन आला असेल तर विठ्ठलाला म्हटलेलं आहे कशाला पाठवलं धन, आधी तुझ्याकडे कुणी येत नाही आणि माझ्यासारखा एखादा येतो तर तू धन पाठवून मला त्याच्यात गुंतवायला पाहतोस का. परम सावध असावं, पूर्ण झालेला पुरुष देखील अंतरात सावध असतो. विरक्त सावध असावे, विरक्त शुद्ध मार्गे जावे. शुद्ध मार्ग एकच, शुद्ध परमार्थाचा मार्ग, भगवंताकडे नेणारा मार्ग हा शुद्ध मार्ग आहे. त्याच्यावर जरा देखील अशुद्धता चालत नाही. जसं मोठी दुर्बीण असेल आणि लांबचा तारा पाहायचा असेल तर त्या दुर्बिणीमध्ये एखादा जरी धुळीचा कण असला तरी चालत नाही, स्वच्छ करून घ्यावी लागते. तसं शुद्ध असावे आणि शुद्ध मार्गे जावे. विरक्ते झिजवून उरवावे सत्कीर्तीसी. सत्कीर्ती जर उरवायची असेल तर झिजावं लागतं, तन मन धनाने झिजावं लागतं, अखंड झिजावं लागतं. झिजण्याची सुद्धा वेळ ठरलेली नसती की अमुक ते अमुक झिजायचंय, इतर वेळेला पुन्हा आपण भोग घ्यायचा असं तसं नसतं, जे झिजतच असतात. तन मन धनाने चंदमना चंदना परी त्वा झिजावे. पण दुसऱ्याचं अंतःकरण तृप्त करण्यासाठी निवण्यासाठी चंदन जसं झिजत असतं आणि सुगंध देत असतं तसं हिचं जीवन असतं. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.
ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनः।

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।

सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितिन आमले वसई, विष्णु सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितिन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपुर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाल रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी, राजा काका देशपांडे, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, हे सर्वजण भक्तिस्वधाला सेवामित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तिसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तिसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तिसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवामित्राकरिता असा उल्लेख करा म्हणजे आपल्याला भक्तिसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तिसुधा सेवामित्राकरिता दर महा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
2: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: स्नान आहे, जपजाप्य आहे, काही तीर्थक्षेत्र ही श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध आहेत। गया हे तीर्थक्षेत्र जसं पिंडदानासाठी अधिक प्रसिद्ध आहे, त्यामुळे जी तीर्थक्षेत्र श्राद्धविधीसाठी आहेत तिथे विधीपूर्वक केलेलं श्राद्ध, त्याचबरोबर मग केलेलं पुढे अन्नदान, हा चौथा विषय येतो। आणि आश्चर्य वाटेल, ऋषी मुनी किती बारकाईनं गोष्टीचा विचार करतायत। पाचवी गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये दिली आहे, श्रमदान। आळंदीला गेल्यानंतर मी स्नान करतो केलं, जप करायचा होता विठ्ठलाचा केला, ते काय श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध क्षेत्र नाही त्यामुळे श्राद्धविधी हा विषय नाही तिथला, नाही केलं। थोडं अन्नदान तिथल्या काही लोकांना करायचं होतं केलं, श्रमदान। इतकी देवळं तिथे आहेत, इतक्या ठिकाणं आहेत, कुठल्या तरी एका भागाची मी स्वच्छता करीन, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, त्या तीर्थक्षेत्रामध्ये एखादी सुविधा उपलब्ध नसेल तर ती पुरवण्यासाठी त्या दिवसापुरता का होईना मी श्रम करीन। ठीक आहे, माझ्यावर जबाबदारी दिलेली नाही कोणी, पण मी पंढरपुरामध्ये गेलो, एसटी स्टँडवरती उतरलो, त्या ठिकाणी जे काही स्वच्छतागृह आहे, हाय हाय हाय हाय हाय, तिथे स्वच्छता कशी व्हावी इतकी शंका यावी इतकं ते भयानक मला दिसलं। माझ्या हातात काही असा वेळ नव्हता की मी सगळं काम करू शकेन, पण माझ्या हातामधले 15 मिनिटाचा वेळ खर्च करून मी त्यातली 2 का होईना उत्तम स्वच्छ केली। हे तीर्थक्षेत्रामध्ये पूजा विधीच्या बरोबरीनं श्रमदान नावाचा विधी ऋषींनी दिलेला आहे। आळंदीला मी घाट एक कोपरा झाडून काढेन, एखादं स्मारक एखादी समाधी कुठे असेल त्याच्यावर धूळ साठलेली दिसली मी ती पाण्याने पुसून घेईन। म्हणजे गंध अक्षदा फुलं वाहणं जितकं महत्वाचं तितकी प्रत्येक क्षेत्राची स्वच्छता आणि सुगंधितता राखावी याची विधी या ठिकाणी मुद्दाम कटाक्षाने सांगितली आहेत। आता मात्र शेवटचा हा जो विषय आहे नर्मदा महात्म्याचा, हा जो मूळ आहे असंच सांगण्यात गंमत आहे। अर्थात परत नर्मदा महात्म्यामध्ये विधी आहेत ते सर्व हेच आहेत, पण यातली काही क्षेत्र ही फक्त श्राद्ध क्षेत्र म्हणून वापरली गेली आहेत आणि काही क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत। यामध्ये ही उपदेश जो केला आहे तो मार्कंडेयाने युधिष्ठिराला केलेला उपदेश आहे, कारण युधिष्ठिर त्यावेळेला त्या ठिकाणी आलेला आहे, महाभारताचं युद्ध संपलेलं आहे आणि आवश्यक जरी होतं तरी सुद्धा माझ्याकडून बांधवांची अनेक लोकांची अनेक पशूंची सुद्धा हत्या यामध्ये होऊन गेली आहे, यासाठी मी काय करावं। तेव्हा ही प्रत हिंदी आहे, काही परिच्छेद हिंदीमध्ये आहेत ते तसेच आपल्याला ऐकवतो, म्हणजे टीव्हीवरच्या एखाद्या मालिकेतला ऐकल्यासारखा सुद्धा आपल्याला जरा बरं वाटेल। ते रामायण महाभारत मालिका छान झाल्या होत्या खरं। तेव्हा हे मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतायत, हे राजेंद्र, ये नर्मदा नदी जिसका उगम अमरकंटक पर्वत पर, जो तीनों लोकों में पवित्र है, रमणीय है, मनोरम है, वहां इस नदी का उगम है। वहां देवताओं के सहित असुर, गंधर्व, ऋषि, तपस्वी, ये सभी लोग तपस्या करके
1: परम सिद्धि को प्राप्त होते हैं। राजन, इस नर्मदा नदी में स्नान करके जितेंद्रिय तथा नियम परायण रहते हुए जो कोई एक दिन का भी उपवास करे वो अपने 100 पीढ़ियों को पुण्य प्रदान करता है। सुना जाता है कि ये श्रेष्ठ नदी 100 योजन से कुछ अधिक लंबी है तथा 2 योजन विस्तार में फैली है। हे युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत के चारों ओर इस नर्मदा के तट पर मानो 60,60,000 तीर्थ स्थित है। इस नदी के तट पर कोई भी पुण्य कर्म करो वो शतपट प्रभाव करता है। यचनंतर एक वर्णन असा आला है कि इथे तपश्चर्या 12 वर्ष करणाऱ्या मनुष्याला स्वर्गामध्ये किती उपभोग मिळतात, पण ते मी गाळतो। याचं कारण ठीक आहे, सामान्य कोणालाही आकृष्ट करण्यासाठी एखाद्या वेळी याचा उपयोग होत असेल, पण मुळातच तपस्या ही उपभोगाच्या पलीकडे मानसिकता गेल्यानंतरच येणार आहे। तेव्हा ते पुन्हा तपस्या ही जर उपभोगासाठीच असेल तर मग त्यालाही काही अर्थ राहणार नाही। काही काही गोष्टी अशा बरोबर असतात की सामान्यांना आकृष्ट करण्यासाठी ठेवल्या जातात, हे तसं अस्ताशातली गोष्ट नव्हे, पण त्या निमिषाने का होईना येतात। अभ्यास कर म्हणजे कॅडबरी मिळेल, म्हणजे याच्यानंतर त्याला काही काळांतराने कळतं की कॅडबरीसाठी अभ्यास नसतो, अभ्यासाने पुढे काही अनेक चांगल्या गोष्टी मिळायच्या असतात। सुरुवात डॉगपेक्षा कॅडबरी अशी कॅडबरी करून करावी लागते, इतकाच विषय आहे। आपण अनेक दान करत असतो, भूमिदान, अन्नदान, गायीचं दान। तर या ठिकाणी मार्कंडेय ऋषी सांगतायत, नर्मदा के तट पर स्नान तथा एक दिन का जप ये अन्नदान, गोदान, भूमिदान के समान फलदायी होता है, असं या ठिकाणी सांगितलंय। कि मला 500 गाई घेऊन काही कोणाला देणं शक्य नाही, मला 500 एकर जमीन घेऊन कोणाला विकणं शक्य नाही, मला एवढं मोठं काही 5 लाख लोकांना अन्नदान करणं शक्य नाही। या ठिकाणी मी एक स्नान संकल्प केला आणि तो दिवस पूर्ण मी भगवान शिवांच्या जपजाप्यामध्ये जर घालवला तर मला या अन्नदान, भूमिदान या सगळ्या विषयाचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतो। एक वेगळाच विषय या ठिकाणी मार्कंडेय सांगतायत, ये श्रेष्ठ नर्मदा नदी लोगों की कल्याण की कामना से रुद्र के शरीर से निकली है। गंगा मस्तकात नाही, ही महादेवांच्या शरीरातून निघाली असं म्हणतायत ते। सभी देवों द्वारा नमस्कृत, देवताओं, गंधर्वों, अप्सरों द्वारा स्तुति शून्य ही है। नदी के उत्तरी किनारे पर भद्रेश्वर नामक का तीर्थ है। यहां नियत आहार करते हुए तीर्थ क्षेत्र में जपजाप्य करने से अनेक पापों का शोधन होता है और रुद्रलोक में स्थान मिलता है। अनेक क्षेत्रांची यादी दिली आहे, कुछ महत्वपूर्ण क्षेत्र ऐसे है। हे युधिष्ठिर, केदार नाम का तीर्थ क्षेत्र यही है, शूलभेद नाम का क्षेत्र यहां है, ऋषि तीर्थ है जहां स्नान करके व्रत करने वाला, 1 वर्ष व्रत करने वाला ऋषि कहलाता है, ऋषि लोक में जा सकता है। ऋण तीर्थ नामक क्षेत्र है, उस तीर्थ में व्रत करने वाला अपने सभी ऋणों से मुक्त होता है। कारण आपल्याकडे धर्मशास्त्रात 5 ऋण सांगितले, देव ऋण, पितृ ऋण, अनेक गोष्टीमुळे आपण त्या ऋणातून उतराई नाही होऊ शकलो बुवा, अशी एक भावना असेल ते ऋणतीर्थामध्ये स्नान आणि त्या ठिकाणी जपजाप्य केल्यामुळे त्या ऋणातून मुक्ती झाल्याचा आपल्याला मानसिक लाभ मिळणार आहे. ह्या भीमेश्वर तीर्थ आहे, पिंगलेश्वर तीर्थ आहे, व्यास तीर्थ आहे, दीप्तेश्वर तीर्थ आहे. दीप्तेश्वर तीर्थ के साथ तपस्या करने का एक महत्वपूर्ण लाभ है, जो ईश्वर भाव मन में है वहां तपस्या करके वो अधिक प्रदीप्त होता है, दीप्तिमान दिखाई देता है, ऐसा कुछ वर्णन यहां किया है. और हे युधिष्ठिर, प्राचीन काल में नर्मदा बहते बहते एक हद तक गई, वहां व्यास जी बैठे थे, उनकी तपस्या से भयभीत होकर वह नर्मदा व्यास के हुंकार के किए जाने पर अथवा रोष प्रकट किए जाने पर दक्षिण की ओर चल गई. उस नदी ने महर्षि व्यास का सम्मान रखा, इसलिए महर्षि व्यास जी ने उसे आशीर्वाद दिया है, जो उस तीर्थ की प्रदक्षिणा करे उनको व्यास जी अभिलांचित फल प्रदान करते हैं. यामुळेच नर्मदा परिक्रमा हा प्रकार सुरू झाला की ह्या नदीला जो प्रदक्षिणा करू शकेल त्याला व्यास महर्षी स्वतःच हवं ते इच्छित फल देतील. क्योंकि नर्मदा परिक्रमा के साथ यहां तपस्या स्कंधने की है, मैं भगवान शिवांच्या पुत्रांनी इथे तपस्या केलेली आहे. आता आपण कल्पना करू शकाल, नर्मदेच्या तटावर जेव्हा केव्हा आपल्याला जायला मिळेल तेव्हा भगवान शिवाच्या पुत्रांनी 12, त्या काळातलं आयुर्मर्यादा दिसता 1200 असं ते म्हणतात, 1200 वर्षे या ठिकाणी निवास करून गंधर्व देवतांसहित शिव उपासना ज्या ठिकाणी केली आहे असं हे नर्मदा क्षेत्र आहे. त्यामुळे हे कुशतीर्थ आहे, कोटीतीर्थ आहे. या भागामध्ये एका प्रवाहाला चंद्रभागा असंही नाव आहे. मार्गेश्वर तीर्थ आहे, ज्या ठिकाणी स्नान केल्यानंतर आपला पुण्याईचा अध्यात्माचा मार्ग अधिक दृढ होणार आहे. अहिल्या तीर्थ आहे, सोमतीर्थ आहे, विष्णुतीर्थ आहे, ब्रह्मतीर्थ आहे, सिद्धेश्वर तीर्थ आहेत. विविध पितर ही विष्णुतीर्थ, ब्रह्मतीर्थ आणि सिद्धेश्वर तीर्थ, इथे मात्र ही श्राद्ध तीर्थ म्हणून त्यांनी सांगितलेत. या ठिकाणी ज्याला शक्य असेल त्यांनी श्राद्धविधी करावेत, नाहीत तर किमान मनापासून आपल्या पितरांची स्मृती करून त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करावं, त्यांच्यापर्यंत काही पुण्याचा भाग पोचत असतो. शुक्ल तीर्थ आहे, काणार टिकेश्वर तीर्थ या ठिकाणी आहे, अनरक तीर्थ आहे. आता ही सगळी तीर्थ त्याच त्याच नावाने इथे माहिती असतील, कोणाला अशातली गोष्ट नाही. भृगुतीर्थ आहे, गौतमेश्वर तीर्थ आहे, छोट्या छोट्या भागांना ही नावं ठेवली असणार त्याच्यामध्ये. हंस तीर्थ, शिखी तीर्थ, भारभूती तीर्थ, पिंगलेश्वर तीर्थ, या प्रत्येक तीर्थामध्ये मी हे मधले भाग थोडेसे थांबतोय, ज्यांना आणखीन शक्यता असेल त्यांनी ते पाहावं. पण प्रत्येक ठिकाणी फक्त वेगवेगळे दिवस त्यांनी दिले आहेत. या ठिकाणी पौर्णिमेला करावं, या ठिकाणी अमावस्येला करावं, कुठे चतुर्थी आहे, कुठे एकादशी आहे, कुठे अष्टमी नवमी, पण वेगवेगळ्या ठिकाणची तिथ्या वेगळ्या आहेत. आता या सगळ्या तिथ्यांना काही तिथे जाणं कोणाला काही शक्य नाही, पण एकूणच विषय त्याच्यात लक्षात घेता या कुठल्याही तीर्थक्षेत्रापर्यंत गेलं तर स्नान संकल्प, जपजाप्य विधी, त्याच्याबरोबर अन्नदान, काही थोडंसं श्रमदान त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राचं, आणि शक्य असेल तर पितरांची स्मृती करून त्यांना अभिवादन करणं किंवा त्यांच्यासाठी एखादा दानदक्षिणा करणं, ह्या गोष्टीमुळे तीर्थक्षेत्राचं महात्म्य, नर्मदा क्षेत्राचं महात्म्य या ठिकाणी सांगितलं आहे. कोटीतीर्थ नावाच्या क्षेत्राचं महात्म्य ते असं सांगतात की नर्मदेच्या किनारी असं एक कोटीतीर्थ आहे ज्या ठिकाणी तपस्या केलेले 1 कोटी ऋषी त्या काळातले एकमेकांची स्पर्धा करते झाले. तपस्या इतकी उग्र होती त्या सगळ्या कोटी लोकांची की पहिलं शिवदर्शन कोणाला होणार नर्मदेवर. आणि भगवान शिवांच्या लक्षात आलं की या सगळ्यांची तपस्या बघता
0: सर्वांनाच दर्शन देण्याचा समय आहे, पण ते नर्मदेच्या सर्व किनाऱ्यांवरती असे विखुरलेले आहेत, कुणी इथे आहे कुणी इथे आहे कुणी इथे आहे कुणी इथे आहे कुणी इथे आहे, एकाच ठिकाणी प्रगट होऊन काही ते दिसणार नाही सगळ्यांना। म्हणून या सर्व एक कोटी ऋषींच्या साठी रुद्रांनी एक कोटी रूप धारण केली आणि सर्वांना एकाच वेळेला दर्शन दिलं। या एक कोटी ऋषींना एक कोटी रुद्र रूपामध्ये दर्शन दिलेले जे संपूर्ण किनारपट्टी आहे ती नर्मदेची आहे असं या ठिकाणी नर्मदा महात्म्य मार्कंडे याने युधिष्ठिराला सांगितलं आहे। आणि या नर्मदेच्या किनारी तू या या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या गेलेल्या भावांबद्दल आपल्या गुरुजनांना तू वध केलास याच्याबद्दलची नामस्मरणपूर्वक व्रतपूर्वक या ठिकाणी 12 वर्षाची साधना युधिष्ठिरांनी केल्याचं एक वर्णन आलंय। युधिष्ठिर या ठिकाणी 12 वर्ष राहिले नर्मदा किनारी, त्यांनी आपल्या या सर्व पातकातून माझ्या सर्व भावंडांना पापमुक्त करावं म्हणून प्रायश्चित्त विधी घेतला, कारण ह्या 4 भावांकडनं व्हायला नको। आणि याचं कारणही युधिष्ठिराने फार छान सांगितलंय की आता युद्ध जिंकल्यानंतर आम्ही राज्य सांभाळतो आहोत,

युधिष्ठिर विचारतो, हे जे वर्णन आहे, ऐसा कोई पाप कोई गृहस्थ करे, कोई पुरुष करे, तो ये विधान है, ये है, ये है, वह है। तुम्ही स्त्री बद्दल काहीच म्हणत नाही याच्यात। स्त्रियांच्या का प्रायश्चित नाहीच का काय म्हणले स्त्रियांना? तर स्त्रियांच्या पातकाबद्दल किंवा स्त्रीच्या प्रायश्चित्ताबद्दल साक्षात मार्कंडेय ऋषी किंवा हे पुढचे व्यास ऋषी सुद्धा काय म्हणतात ते 4:30 आपण ऐकूया, आणि त्या निमित्ताने काही कथा पण त्यांनी दिल्या आहेत त्याही ऐकूया। इतकंच सांगतो, मोठा आनंददायी विषय आहे कि ज्यामध्ये मोठं आत्मिक समाधान लाभेल तो सगळा अध्याय वाचल्यानंतर, की अरे खरंच या या गोष्टी जे काही छोट्या छोट्या प्रायश्चित्त विधीच्या त्याने सांगितल्या त्या आपल्या जाणता अजाणता आपल्या संसारात होऊनच गेलेल्या असतात जुन्या आपल्या सगळ्या संस्काराच्या व्रतवैकल्यांच्या विधींप्रमाणे, आणि तो त्याच्यात आनंद आपल्याला लाभेल की हे खरंच म्हणाल। अनेक गृहस्थांचं म्हणाल तर त्यांचंही हे बरंच होऊन गेलेलं असतं। प्रायश्चित्त विधी सुद्धा आपण काही श्रमदानातून, काही अन्नदानातून, काही या दानातून केलेले असतात। इतक्या साऱ्या प्रकारची पातक आणि त्याची प्रायश्चित्त सांगितली, ज्यामध्ये ऋषिकेश, पुष्कर, रुद्रकोटी बरं पुराणकारांनी थोडा विवेक ठेवला, सगळी तीर्थक्षेत्र उत्तरेतलीच ठेवली असं नाही, दक्षिणेकडची सुद्धा गोकर्ण, दक्षिण गंगा, गोदावरी किंवा कावेरी या नदीला सुद्धा तीर्थाचं महात्म्य आहे, अशा रीतीचं वर्णन पुराणकार करतात। ज्यायोगे अगदी दक्षिणेकडे असणारी कावेरी आणि अगदी उत्तरेकडे असणारी गंगा, तसं तीर्थ म्हणून सप्त नद्यांचा उल्लेख केला जातो, सप्तपुऱ्यांचा उल्लेख केला जातो, ज्यामध्ये तसा सर्व भारतवर्षाचा तीर्थक्षेत्र म्हणूनच उल्लेख केला जातो। यामध्ये युधिष्ठिराने शेवटचा जो प्रश्न विचारला आहे की कोणाला रागावून बोलणं, एखाद्याचा अवमान, काही वेळेला ताडण सुद्धा, काही वेळेला किंचित चौर्य, असत्य भाषण, असं स्त्री वर्गाकडून झालं तर मग तिचं काय प्रायश्चित्त आहे? तर यावर मार्कंडेयाने इतकं सुंदर उत्तर दिलं आहे की आपल्या घरातले परंपरेप्रमाणे आलेले सर्व व्रतवैकल्य आणि विधी यातच स्त्रियांचे प्रायश्चित्त होऊन जाते। अर्थात याही प्रायश्चित्त विधीमध्ये महत्वाचा भाग आहे तो आहेच की त्या व्रताच्या निमित्तानं आता पुन्हा आपलं ग्रह स्वास्थ्य बिघडावं म्हणून ही चूक आपल्याकडून होणार नाही असं मनापासून परमेश्वराची प्रार्थना करून आहे हे व्रत जरी पूर्ण झालं, जी काही कुळधर्म, कुळाचार त्यासाठी विशेष असं उपवास किंवा व्रत उद्यापन करायलाच हवं असं नाही, कुळधर्म कुळाचारामध्ये सुद्धा प्रायश्चित्त विधिविधान स्त्रीचं पूर्ण होऊ शकतं असं मार्कंडेय ऋषी या ठिकाणी सांगतात। आणि एक वेगळीच गंमत कथेची इथं आलेली आहे की अशा कुळधर्म कुळाचार पाळून स्वतःच कौटुंबिक सर्व कर्तव्य पूर्ण करत असताना, अत्यंत सदाचारी राहत असताना अशा स्त्रीचं रक्षण देवता आपण होऊन करतात अशी कथा या ठिकाणी आली आहे। सीतेच्या अग्निदिव्याबद्दल आपण बरीच मतमतांतर ऐकली असतील। कुर्म पुराणामध्ये एक वेगळीच कथा त्यांनी सांगितली आहे की जेव्हा रावणासारखा मदोन्मत्त राक्षस तिचं हरण करण्यासाठी

0: प्रवृत्त झाला तेव्हा तिने अग्निनारायणाला त्याच ठिकाणी पाचारण केलं आहे की आता माझ्या मनाने नसलं तरी देहरूपाला स्पर्श येऊ शकतो, म्हणून अत्यंत तीव्र भावाने ती अग्निनारायणाला शरण गेली आहे। आणि अशा वेळेला कुर्मपुराण असं सांगतं की अग्निनारायणानं सीतेला आपल्यामध्येच ठेवून घेतलं आणि रावणासाठी दुसरी एक मायारूपी खोटी सीता बाहेर पाठवली, जिला सीता समजून त्यांनी हरण केलं व पुढे रामायण झालं वगैरे वगैरे। आणि जेव्हा ती मायारूपी सीता सोडवली गेली तेव्हा परत एकदा त्या मायेनं सांगितलं की मी काही खरी नव्हे, सीता आहे ती सुरक्षित आहे, हे सर्व रावण वधासाठी आवश्यक होतं ते सगळं झालं, तेव्हा आता ती सीता परत देण्यासाठी मला माझ्या जागी परत जायला हवं। अशा रीतीनं परत अग्निप्रदीप्त केला गेला, ती मायारूपी सीता तिच्या जागी गेली आणि मूळ सीता अग्नीनं रामचंद्रांच्या स्वाधीन केली। अशा तऱ्हेनं अग्निदेव्याच्या कथेला एक वेगळंच वळण कुर्मपुराणाने लावलंय की अग्निनारायणाने तिचं केलेलं रक्षण या अर्थी अग्निदिव्याचा विषय त्या ठिकाणी केला आहे। तर एकूण विधिविधान प्रायश्चित्ताचं पाहता कुळधर्म कुळाचारामध्येच स्त्रीच्या अनेक पातकांची, जवळजवळ सर्व पातकांची निवृत्ती आहे असं या ठिकाणी ऋषींनी सांगितलंय। तेव्हा पाप प्रायश्चित्त आणि तीर्थ महात्म्य हा विषय या ठिकाणी संपव। भगवान महाविष्णू महाराज की जय।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण। वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। वास्तविक कृष्णम भट्ट कापशीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा, परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता। तो आणि त्याची पत्नी मंगळवेढ्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होते। 18 विश्व दारिद्र्याने खरं तर तो पिचला होता। परंतु आश्चर्याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा। आपण भुकेलेलो आहोत याची कुठलीही खूण त्याच्या त्या अष्टौप्रहर प्रसन्न असलेल्या चेहऱ्यावर कधीही उमटत नसे। तो स्वामींचा निस्सीम भक्त होता। स्वामींनी आपल्या घरी यावं ही मात्र कृष्णम भटाची तीव्र इच्छा होती। आपला हा परमभक्त खरं तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊक झालं होतं। पहाटे पहाटे कृष्णम भटाने स्वामींवर फुलं उधळली, ती मात्र शेतकऱ्याच्या दरवाजात अचानक प्रकट झालेल्या पारिजातकाची होती। स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी त्याने आपल्या पत्नीला दिली। दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता। 4-2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्णम भटाच्या झोपडीबाहेर जो ओटा होता त्यावर विराजमान झाले। स्वामी घरी आले हे कृष्णम भटाला लगेच कळलं आणि दोघाही पतीपत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली। तेव्हा स्वामी म्हणाले, तुमच्या पूजेने मी तृप्त झालो, आता मला नैवेद्य काय देणार? स्वामींचा हा प्रश्न ऐकून त्या पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाच्या दाम्पत्याच्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले। प्रत्यक्ष भगवंताने आपल्याकडे नैवेद्य मागितला आणि आपल्यापाशी काहीही नाही ह्या सत्य जाणीवेनी दोघांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या। स्वामींना काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला। स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण नव्हता। दोघांनाही वाटलं की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल। हा विचार मनात डोकावला आणि दोघेही स्तब्ध झाले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। परमभक्ताच्या चित्तवृत्ती नेहमी प्रसन्न असतात। त्याच्या तनामनात परमेश्वरी अस्तित्व नांदत असतं। ज्याच्यापाशी केवळ भगवंत विचार आहे त्याला खरं तर कशाचीच काळजी वाटत नाही, कारण त्याची काळजी घेणारा भगवंत त्याचा सखाच झालेला असतो। नित्य तृप्ती त्याच्या रंध्रारंध्रातून पाझरत असते। मुख्य म्हणजे अशा भक्तांचं परमेश्वरापाशी काहीही मागणं नसतं। ह्याचा दृश्य परिणाम असा होतो की परमेश्वरच त्यांना काही द्यायला खूप उत्सुक झालेला असतो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चिंतनात अखंड राहणाऱ्या भक्ताचा स्वामीच प्रतिपाळ करीत असतात। स्वामी जणू त्याला सांगत असतात, कुठल्याही अडचणीत डगमगून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन